0: asak jara seng recha mong khana laika au haike dabuk sak jara to senior ro je khorok nei seng bai kurun horka koktu ni japa panda wo
1: khai au khanai tong da taku buku sham tini ni koktu ni japa panda no chung arono mathak rishimano jotono no khakufur hamjamung tai chi bai afaroi tinin bagoi asukno khulumka
0: khulumka आउ है के तबुक अजरव संग रचामुं खनानी फासिंग थंगलायन तबुक संग खनालायन विद्या जमतिया बाई रचाबजाक रचाबमुं